0: दुंदर गिरते कथा
1: गरी जाम
0: परे करता
1: पारे नी
0: गरी करते ही
1: ताके जीजी रे मजा गजा पपा पपा मजा पपा रे मजा पपा रा पानी दा सनी रे दा गरी मजा ठीक करी दा नी दा ताके जीजी रे सारे दा नी दा जारी दा नी दा